0: एकांते कहे विदुर
1: सुन हे माधव
0: कौरव निश्चिंत रहिले
1: हे मले तो पांडव
0: दुर्योधन राजा हेले
1: नानो बरे
0: सकले खटिलेनी आसी
1: ताहां।